आहे पुण्य पुरुष मुकुंद मुरारी, हे केशव हे माधव हे दईतारी हे त्रिपुरारी, आपणंकर एमिती केते केते नाम, से नाम को आधार करी आश्रय करी से नाम को सर्वस्व बोली मो जीवन रे भाबी नै मो बाट चलुछि। कोनोसी प्रकार पूजा अर्चना वंदना प्रार्थना कीर्तन